आजा पिया तो हे प्यार दू ओ गोरी मैया तो प्यार दू इसलिए तू इतना उदास सुखे सुखे हो।